ओए जे आखै सो तू है जाणै तिना पे तेरी सार नानक भगतां पुख सलाहणो सच नाम आधार सदा आनंद।

मोहे निर्गुण गुण किशु नाहे, सर्वनिधान तेरी दृष्टि माहे। नानक दीन जाचे तेरी सेव, कर कृपा दीजे गुरुदेव। गोंड